0: 98.5
1: 2000 FM.
2: As we grew up in our tradition,

0: nema.
1: Ajde Istro i Zagorje, podignimo sve tribune.

0: नमस्कार श्रोतेहो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 मेगाहर्ट्स FM 2 OOO या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात मी गिरीजा जांभेकर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. आज आहे रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026, म्हणजेच श्रावण कृष्ण द्वितीया. सुरुवातीला ऐकूया आजच्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक यांचे संदेश.
1: या पोल्युशनवर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीमवर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.

नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नेपाळमध्ये झालेल्या महाप्रलयात अनेक भारतीय पर्यटक अजूनही बेपत्ताच. भारतातून मदतीचा ओघ सुरू. राखी पौर्णिमेचा सण महाराष्ट्रात उत्साहात साजरा, तर गणेशोत्सवाच्या तयारीला वेग. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या पंजाब आणि उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना सुरुवात आणि साखरेचे भाव आटोक्यात येण्यास सुरुवात, मात्र कांदा महाग. नेपाळमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या महाप्रलयामुळे शेकडो लोक अजूनही बेपत्ता असताना त्यात अनेक भारतीय पर्यटकांचाही समावेश आहे. अधिकृतपणे 322 जण बेपत्ता असले तरी प्रत्यक्षात हा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. या पर्यटकांचा अजून माग न लागल्यामुळे त्यापैकी कित्येकांचा मृत्यू झाला असल्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. नेपाळमधल्या प्रलयामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येही नद्यांना पूर येईल आणि दुर्दशा होईल अशी भीती होती, मात्र नेपाळमधला पूर ओसरल्यामुळे ती भीती तूर्त कमी झाली आहे. दरम्यान, नेपाळसाठी भारतातून मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू आहे. भारत सरकारनं सुरुवातीच्या टप्प्यात 10 आणि 37 टन वजनाच्या मदत सामग्रीचा पुरवठा केल्यानंतर आता अनेक संस्था आणि संघटनांतर्फे सुद्धा मोठ्या प्रमाणावर मदत पाठवली जात आहे. राखी पौर्णिमेचा सण शुक्रवारी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात ठिकठिकाणी घरोघरी रक्षाबंधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्तानं गाठीभेटी, गप्पाटप्पा, एकत्र भोजन अशा वातावरणामुळे सगळीकडे चैतन्य पसरलं होतं. यानिमित्तानं कपड्यांच्या, गिफ्ट्सच्या तसंच मिठाईच्या दुकानांमध्येही गर्दी होती. दरम्यान, आता दहीहंडीची तयारी सुरू झाली आहे आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानंही देखाव्यांची तयारी, गणेशमूर्तींची विक्री, ढोलताशांचा सराव अशाही गोष्टी ठिकठिकाणी सुरू आहेत. गणेशोत्सवात डिझेलचा दणदणाट वाढत असल्यामुळे आता त्याविरोधातही नागरिक उघडपणे बोलू लागले आहेत आणि पुण्यात आज म्हणजे रविवारी याबाबत मोर्चाही आयोजित करण्यात आला आहे. त्याचा परिणाम काय होतो हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचाली आत्तापासूनच सुरू झाल्या आहेत. पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षानं पहिल्यांदाच सर्व म्हणजे 117 जागा लढवण्याचं जाहीर केलं आहे. आम आदमी पक्षाची घसरती लोकप्रियता लक्षात घेता भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष ती जागा भरून काढण्यासाठी स्पर्धेत आहेत. शिरोमणी अकाली दलानं अजून कोणत्या पक्षाबरोबर जायचं हे निश्चित केलेलं नाही. दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये सलग 2 वेळा सत्तेवर आलेल्या भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा सामना करावा लागणार आहे. जेएनजीचं आंदोलन झाल्यामुळं तरुण वर्गातल्या नाराजीचंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निराकरण करणार का याची उत्सुकता आहे. समाजवादी पक्षाला यावेळी जास्त संधी मिळण्याची शक्यता असल्यामुळं अखिलेश यादव यांनी आत्तापासून

0: तूनच वातावरण निर्मिती सुरू केली आहे. ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर साखरेचे भाव गगनाला भिडल्यानंतर सरकारनं आता कारवाईचा बडगा सुरू केल्यानंतर साखरेचे भाव काहीसे आटोक्यात यायला सुरुवात झाली आहे. गेल्या 4-5 दिवसांमध्ये हे भाव 18-19 टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र एकंदरीत इथेनॉलकडे असलेल्या साखर कारखान्यांच्या वाढत्या ओघामुळं आगामी काळातही साखरेचं अर्थकारण डळमळीतच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान दिल्लीत कांद्याच्या भावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळं सरकारची डोकेदुखी वाढली आहे. या कांदा भाववाढीचं लोण इतरत्रही पसरू लागलं आहे. दुसरीकडं इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरही भारताचा परकीय चलन साठा 729.30 कोटी डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. रुपयाची स्थिती मात्र अजून कमकुवतच असून एका अमेरिकी डॉलरसाठी 95.42 रुपये मोजावे लागत आहेत. अग्रलेख. लोकसत्तानं सदन शिवांचे कोसळले या अग्रलेखामध्ये नेपाळमधल्या महाप्रलयात सद्गुरूंच्या अनुयायांचाही मृत्यू झाल्यामुळं आध्यात्मिक ताकदीवर चिमटे काढल्यामुळं त्याबाबत समाज माध्यमांवर रोष व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र टाइम्सनं याच विषयावर हिमालयातला हाहाकार तर लोकमतनं हिमालयाचा पुन्हा इशारा असे अग्रलेख लिहिले आहेत. डिझेनच्या वाढत्या दंडनाटावर मटानं आवाज थांबव डिझे या अग्रलेखामध्ये ठोस भूमिका घेतली आहे. सामनानं राम रहीमची पिकनिक या अग्रलेखामध्ये बाबा राम रहीम यांना तुरुंगातून 21 दिवसांची मुक्तता देण्यामागं हरियाणा भाजपचं राजकारण असल्याचं म्हटलं आहे. आणि आता रूपानं देखणे, मुखानं चिकणे आणि मनानं मात्र सोळावं न सरलेले राहुलराव गांधी अखेर पुण्यनगरीत छात्रों की गुंज या कार्यक्रमासाठी अवतरले. आणि फक्त पुणेच नव्हे तर अवघा महाराष्ट्र अजूनही या धक्क्यातून सावरलेला नाही. विशेषतः विद्यार्थिनींशी त्यांनी हितगुज केल्यामुळं अनेक जणींनी योज नवरा पाहिजे असा हट्ट आई वडिलांकडे धरलाय म्हणे. प्रणिती शिंदे यांच्याबरोबर सुषमाताई अंधारे सुद्धा आल्या होत्या राहुलरावांचा करिश्मा बघायला. अहो इतकंच कशाला, खुद्द सोनिया गांधी सुद्धा राहुल गांधी पुण्याला गेल्यामुळं खुश झाल्या होत्या म्हणे. एखादी छान पुणेरी सुनबाई घरी येईल, छान पुणेरी विहीणबाई मिळतील असं स्वप्नही त्या बघत होत्या. पण राहुलराव नुसतं भाषणच देऊन आले. बरं भाषणच नाही तर पितृसत्ताक पद्धतीला 4 शब्द ऐकून आल्यामुळं घरी सून येणं शक्य नाही हेही सोनिया गांधींच्या लक्षात आलं. आता मातृसत्ताक पद्धतीनुसार राहुल सासरी गेले आणि घर जावई झाले तरी त्यांची तयारी होती. पण राहुल गांधी काँग्रेसी जनांचं कौतुक आणि बाकरवडीचं एक पॅकेट एवढंच घेऊन परत आले असं म्हणतात. मुलगा ऐकत नाही हे दुःख त्यांनी शेवटी उद्धव ठाकरे यांना फोन करून कळवलं म्हणे. बाकी या 3-र्याच कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळं राहुल गांधी यांनी असे 500 तरी कार्यक्रम करायचं ठरवलंय. मात्र त्यांचा एकच कार्यक्रम 100 कार्यक्रमांच्या लायकीचा असल्यामुळं 5च पुरे अशी खुशामत झाल्यामुळं ती संख्या 5च्या पुढं जायला तयार नाही. एकूण सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा फोन करावा लागणार हे नक्की. बरं आहे तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, पहिल्या कार्यक्रमात आपण साजरा करणार आहोत श्रावण. या कार्यक्रमाची सादरकर्ती आहे सुरुची लिमये.
2: श्रोते हो, सगळ्या हिंदू महिन्यांमध्ये साजरा महिना कोणता असेल तर श्रावण. श्रावण महिना म्हणजे सृष्टीला पडलेलं सुंदर स्वप्नच जणू. आषाढातल्या मुसळधार पावसानंतर सुरेख हिरवा शालू आपल्या अंगावर मिरवणारी पृथ्वी आपल्याला श्रावणात बघायला मिळते. मध्येच पडणाऱ्या हलक्या पावसाच्या सरी आणि त्या थांबताच पडणारं कोवळं ऊन श्रावणाला आणखीनच नटवतात. या सृष्टीच्या उत्सवात सहभागी होताना आपल्या मनातही आनंद दाटून येतो आणि बालकवींच्या कवितेतील ओळी नकळतच ओठावर येतात. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे। आणि या ऊन पावसाच्या खेळात इंद्रधनुष्य बघायला मिळालं नाही तरच नवल। पुढे बालकवी म्हणतात, वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे। झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे। उठती वरती जलदान वरती अनंत संध्या राग पहा सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा। अनेक गीतकार कवी आपल्या शब्दांमधून या सुंदर श्रावणाचं वर्णन करतात। शांताबाई शेळके श्रावण सरींचं वर्णन करतात, आपल्या कवितेत त्या म्हणतात, कशी मनातून मने गुंतती भाव दाटती उरी उन्हात नाहून सुंदर होऊन येती श्रावण सरी। जळथेंबांनी कशी चमकते सृष्टी ही साजरी कधी हासऱ्या कधी लाजऱ्या आल्या श्रावण सरी। तर श्रावणाचं वर्णन करताना कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणतात, हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला। तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला मेघात लावीत सोनेरी निशाणे आकाश वाटेने श्रावण आला। लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपित श्रावण आला इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी संध्येच्या गगनी श्रावण आला। लपे ढगामागे धावे माळावर असा खेळ कर श्रावण आला सृष्टीत सुखाशी करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला। मराठी मनाचे लाडके कवी म्हणजेच मंगेश पाडगावकर। पाडगावकर आपल्या कवितेतून श्रावणाचं कसं वर्णन करतात ते ऐकूया पुढच्या गाण्यात।

ऋतु चक्र या पुस्तकामध्ये दुर्गाबाई भागवत यांनी सर्व हिंदू महिन्यांचं यथार्थ वर्णन केलं आहे. त्या श्रावणाबद्दल काय लिहितात ते आपण आता ऐकूया. श्रावणाबद्दलच्या लेखाचं नाव आहे श्रावण साखळी. त्या म्हणतात, आषाढापासून भाद्रपद सरता आणि अश्विनाची सुरुवात म्हणजे श्रावण साखळी. श्रावणातल्या सूर्यालाही पर्जन्य असे नाव पुराणात मिळालेले आहे. शरद ऋतूचा पहिला महिना अश्विन हा या पावसाळी गोतावळ्यातच जमा असतो. श्रावणाची साखळी जमवून खऱ्या अर्थाने चातुर्मास होतो. धुंद कुंद वातावरणाचा उन्हाळ्यातून हिवाळ्याकडे खेचून नेणारा हा पावसाळा, इंद्रधनुष्यातून चराचराच्या सौंदर्याचा वेध घेणारा हा ऋतू, मागच्या पुढच्या ऋतूतल्या महिन्यांना आपल्या मिठीत आवेगाने धरणारा ऋतू, जलबिंदूतून सूर्याच्या सप्त रंगांचे अभिनव दर्शन देणारा हा ऋतू. श्रावणातल्या आकाशाचं सुंदर वर्णन दुर्गाबाईंनी केलं आहे. त्या म्हणतात, श्रावणातल्या पावसाची आणि ढगांची मजा किती आणि कशी सांगावी. सूर्यबिंब तर अगदी दिसत नाहीसे झाले आहे. हे पहा, संध्याकाळचे ढगावर ढग पांगत आहेत. जरा पाऊस थांबला आहे, वारा खूप सुटला आहे, ढग पांगत आहेत आणि दूर जाता जाता सरळ्याप्रमाणे रंग बदलत आहेत. किती हे रंग! पश्चिमेच्या क्षितिजाजवळ मोठे जांभळे ढग काळ्या कबऱ्या आकाशभर पसरलेल्या ढगातून एकदम उसळी मारतात. मग ते पांगू लागतात आणि त्यातून तांबूस जांभळे ढग निघतात. त्यांच्यातूनच तांबडे ढग निघतात आणि मग लिंबी रंगाचे पिवळे जर्द ढग हसू लागतात. ते जरा फाकून एक सुंदर केशरी कडे जांभळ्या ढगात लोळू लागते. पिवळा प्रकाश खुलतो, वातावरण उजळते. जवळजवळ अर्धा तास ही रंगपंचमी चालू असते आणि मग जांभळे ढग फिरून आक्रमण करून लाल पिवळ्या छटा दडवतात आणि काळ्या धुसर ढगांचे पांघरून घेऊन पावसाच्या सरींचे गाणे ऐकत ते झोपून जातात. काही क्षण ढगांचे गुलाबी आणि काळा रंग एकत्र होऊन भयान छटा पश्चिमेला दिसू लागते. नुसता काळा रंग असा भयान कधीच दिसत नाही, पण काळ्यात गुलाबी रंग घाला की पहा कसे अंगावर काटे येतात. ते जणू मृत्यूचीच सावली. भारी उदास वाटते मला तो ढगांचा संध्याकाळचा रंग पाहून. पण लवकरच रात्र होते आणि गडद काळोखाचे तरंग दाट होत होत सारे आकाश एका रंगाचे काळे धूसर होते. वीज चमकली की काळे पांढरे ढग तेवढे अलग दिसतात. आणि एक गंमत पहा, या ढगांनी व्यापून गेलेल्या आकाशाची. बिजलीची चमक सोडली तर वास्तविक सगळ्या स्वर्गस्थ ज्योती यांनी झाकून टाकलेल्या. त्यांच्यामुळेच रात्री काळोख्या असतात. तरी पण आकाशाकडे मध्यरात्री पहा, पाऊस मुसळधार पडताना सुद्धा शेजारचे घर एक वेळ सरींच्या पडद्यातून दिसणार नाही, पण आकाश मात्र निराळे आणि पांढरटच दिसते. अंधाऱ्या वातावरणात जरासाही पांढरा रंग अधिकच पांढरा दिसतो. तसेच संध्याकाळी धुरकट वाटणारे ढगच आकाशाला पांढरेपण देतात. एरवी आपल्या आजूबाजूला काळोख दिसला तरी आकाशातला उजाळा मंद का होईना टिकूनच असतो. सकाळ झाली तरी पूर्वेला गुलाबी रंग आता नाचत नाहीत, पांढरेपणाचा उजाळाच तिथे दिसतो. रुपयाच्या रंगासारखे तेज ढगातून कडाकडाने धावत असते. सोनेरी मुलामा नेहमीप्रमाणे नसतोच. श्रावणातला हा झाकल्या सूर्याचा रुपेरी प्रकाश मला फार आवडतो. पुढे त्या म्हणतात, श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन. आषाढात जोर जोराने पाऊस कोसळू लागला की जे जे पीस धरणीत पडले असेल ते उगवून वर येते. कोवळ्या तृणांकुराने पृथ्वीचे विशाल अंग झाकून तर जातेच, पण ते उघडे बोडके दगडही त्यांच्या आसपासच्या डबक्यात पाणी साचले की हिरव्या जर्द शेवाळाची मखमल पांघरून बसतात. उन्हाळ्यात ढग नसल्यामुळे आकाश उंच उंच जाते, खाली धरणी उघडी पडते, झाडेही पुष्कळशी नागडी उघडीच असतात. आता पावसाळ्यात सृष्टीची भव्य नग्नता कुठे कुठेही दिसत नाही,
पण हिरव्या रंगाचे विशाल वस्त्रे एकावर एक लपेटून चराचर उभे असलेले पाहिले की खरोखरच डोळ्यांचे पारणे फिटले असे वाटते. मऊ माती नटली तर नवल नाहीच, पण ही पाणथळे आणि ते वृक्ष कठीण काळे पत्थर यांना मखमलीचे पांघरून घेताना पाहिले की मोठी मौज वाटते. अथर्व वेदात शेवाळाला गंधर्वाचे दिव्य अन्न असे म्हटले आहे. ज्या जलाशयात माणूस जाऊ शकत नाही तिथेच ते उगवायचे. दुर्गाबाईंनी श्रावणातल्या समुद्राचं वर्णनही फार सुंदर केलं आहे. त्या म्हणतात, एवढा मोठा समुद्र, तोही आता काळे कबरे रूप टाकून आपल्या लाटांमधून हिरवट छत्रांचे प्रदर्शन करतो आहे. सागराचा हा हिरवा रंग काही अलौकिकच असतो. आषाढातला तांबूस काळसर रंग श्रावणात लुप्त होऊन शुभ्र फेसाने नटलेला हा हिरवा रंग जणू पातळ होऊन नाचत असतो. मध्येच उन्हाची तिरीप लागली की रुप्याचा वरख त्या दाट पाण्याच्या पृष्ठभागावर बसल्यासारखा वाटतो. दुर्गाबाईंच्या शब्दात आपण श्रावणातल्या फुलांचंही वर्णन ऐकूया. त्या म्हणतात, श्रावणाचा हा असा बहर पूर्ततेला येतो तो नव्या फुलांच्या आगमनाने. फुलांच्या रूपातच तो भाद्रपदात विलीन होतो. ग्रीष्मात झडलेली शिरीषांची फुले फिरून अधिक टपोरी होऊन झाडांवर दिसू लागतात आणि पारिजातकाच्या मोत्या पोवळ्याच्या राशीतून श्रावणाचे हसू फुटते. आकाशातून पळून गेल्यासा वाटणारा सोनेरी रंग सोनचाफ्याच्या फुलांवर नाचू लागतो. सुफलित सृष्टीचे कृतार्थतेचे सुखाने तपतपलेले अश्रुबिंदू बकुळीच्या फुलांच्या रूपाने टपटप टपटप रात्रंदिवस गळू लागतात. कृतार्थतेच्या भावनेमुळेच काही फुले चिरसुगंधी झाली असतील. सुवर्ण पुष्पीची किंवा सोन टक्क्याची अति नाजूक आणि विलक्षण सुवासिक पांढरी पिवळी फुले उमलण्याचा हा काळ. या फुलांच्या पायघड्यावरूनच भाद्रपद भूतलावर पदार्पण करतो. श्रोते हो, कार्यक्रमात पुढे जाण्याआधी आपण ऐकूया एक गाणं.

श्रोते हो कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. या श्रावणाच्या आनंदात भर घालतात ते आपले सण आणि उत्सव. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चातुर्मासात आपण अनेक सण साजरे करत असतो, पण त्यातल्या श्रावणाला सणांचा राजा म्हटलं तर गैर ठरणार नाही. श्रावणातील जवळजवळ प्रत्येकच दिवस विशेष असतो. अनेक जण श्रावणात सोमवारी शनिवारी उपास करतात अथवा दिवसभर भाजलेलं अन्न खातात. आपल्या संस्कृतीमध्ये विज्ञानाची इतकी सुंदर गुंफण आहे की विचार केल्यावर आपल्याला अगदी चकित व्हायला होतं. अनेक वर्ष चालत आलेल्या परंपरा, सण, उत्सव यामध्ये त्यावेळची भौगोलिक परिस्थिती, वातावरण आणि वस्तूंची उपलब्धता यांचा काटेकोरपणे विचार केल्याचं जाणवतं. पावसाळ्यात पचनशक्ती मंद झालेली असते, तसेच श्रावणातल्या अनेक सणांमध्ये गोडाचे पदार्थ बनवले जातात, त्यामुळे पोटाला विश्रांती देण्यासाठी तरी उपास नसावेत. उपवासाच्या दिवशी कंदमुळं खाणं अपेक्षित आहे, ज्यामुळे अनेक खनिजे व दुर्मिळ पोषक घटक शरीराला मिळतात. श्रावण सुरू होण्याचा आधीचा दिवस म्हणजे आषाढ अमावास्या. ही दीप अमावास्या अथवा गताहारी अमावास्या म्हणून साजरी केली जाते. अनेक घरातून या दिवशी दीपपूजन म्हणजेच आपल्याला प्रकाश देणाऱ्या दिव्यांचं पूजन केलं जातं. सूर्यास्तानंतरही घर प्रकाशाने उजळून टाकणाऱ्या दिव्यांबद्दल अशी कृतज्ञता व्यक्त करणे योग्यच नाही का? या दिवसाला गताहारी अमावास्या असे देखील म्हटले जाते. गत म्हणजे गेलेला आणि आहार म्हणजे भोजन. श्रावणातील व्रतवैकल्यांमुळे अनेक खाद्यपदार्थ श्रावणात खाता येत नाहीत, ते खाण्याची मुभा या दिवशी दिलेली आहे. आधुनिक काळात या अमावास्येला गटारी अमावास्या असा अपभ्रंश करून चुकीचा अर्थ लावला जात आहे, तो या दिवसाचा मूळ उद्देश नाही. अशी कथा सांगितली जाते की देव आणि दानवांनी श्रावण महिन्यात समुद्र मंथन केलं आणि त्यातून जे विष बाहेर आलं ते शिवशंकरांनी पिऊन टाकलं आणि सृष्टीला विनाशापासून वाचवलं. त्या विषाचा दाह कमी करण्यासाठी चंद्रकोर शिवाच्या माथ्यावर स्थापित झाली आणि देवांनी गंगेचे पाणी शंकरांना अर्पण केले. याची आठवण म्हणून श्रावण महिन्यात शंकरांची आराधना केली जाते. श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराची पूजा करण्याची आणि त्यांना पाणी अर्पण करण्याची प्रथा आहे. श्रावणातील स्त्रियांसाठी आणि त्यातही नवविवाहित स्त्रियांसाठी खास व्रत म्हणजे मंगळागौरी. श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. सकाळी पूजा, त्यानंतर श्रावणात उपलब्ध असलेल्या फुलांची सुंदर आरास आणि रात्रीच्या फराळानंतर मंगळागौरीचे खेळ खेळायला उधाण येतं. नवविवाहितेंच्या चेष्टा मस्करीबरोबरच खेळले जाणारे हे खेळ म्हणजे मनाला चैतन्य आणि शरीराला व्यायाम देणारे. पावसाळी वातावरणात घरातून बाहेर जाणं कठीण, मग असे खेळ खेळून व्यायाम आणि मौज मजा यांची किती सुंदर सांगड घालता येते. श्रावणातील शुक्रवारी घरोघरी जीवतीची पूजा केली जाते. घरातील मुलांना उदंड आयुष्य आणि आरोग्य मिळण्यासाठी देवीची पूजा करतात. देवीला आणि घरातील मुलांना पुरणाचे दिवे करून ओवाळतात आणि देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. घरातील प्रत्येक घटकाला अगदी आठवणीनं सामावून घेतलं जातं आपल्या सणांमध्ये. आपले अनेक सण हे ग्रामीण जीवनावर आधारित आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांची घडण झाली आहे असे वाटते. दररोजच्या जीवनातून लोकांना काहीतरी वेगळे पण मिळावं आणि चार आनंदाचे क्षण मिळावे असा या सणांचा उद्देश असतो. तसेच निसर्गातील सर्व शक्ती आणि प्राणीमात्रांप्रती कृतज्ञताही आपल्या सणांमधून व्यक्त केली जाते. श्रावणातील असे सण म्हणजे नागपंचमी आणि बैलपोळा, तसंच नारळी पौर्णिमा. शेतकऱ्याचा मित्र, शेताचं रक्षण करणारा नाग याची नागपंचमीच्या दिवशी पूजा केली जाते. वारुळावर जाऊन अथवा घरी नागाची चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. नागोबाला दूध आणि लायांचा नैवेद्य दाखवला जातो. अनेक घरातून या दिवशी कापणे, भाजणे, चिरणे या व्यतिरिक्त स्वयंपाक केला जातो. त्यामुळे
पुरणाचे शिजवलेले दिंड, गव्हाचे खीर, मोदक अथवा खांडवी अशी पक्वान्न नागपंचमीला आवर्जून बनवली जातात। शेतात राबणाऱ्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा। श्रावणी अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो। या दिवशी बैलांना शेतकामातून सुट्टी दिली जाते, त्यांच्या अंगावर झुली घालून त्यांना सजवून ओवाळतात। या दिवसाला पिठोरी अमावस्या अथवा मातृदिन असेही म्हणतात। श्रावणातील पौर्णिमा भारतभर राखी पौर्णिमा म्हणून साजरी होते। हा दिवस म्हणजे भावा बहिणीमधील अतूट नातं साजरा करण्याचा दिवस। महाराष्ट्रात मात्र राखी पौर्णिमेबरोबरच हा दिवस नारळी पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो। पावसाळ्याचा काळ हा सृजनाचा काळ असतो। प्राणी पक्षी मासे याच काळात पिल्लांना जन्म देतात, त्यामुळे या दिवसात मांसाहार करत नाहीत। पावसाळ्यामध्ये बंद असलेली मासेमारी नारळी पौर्णिमेनंतर चालू होते। समुद्राने कोळी बांधवांचे रक्षण करावं म्हणून समुद्राला नारळ अर्पण करून त्याची पूजा केली जाते। नारळी भात, करंजा, नारळाच्या वड्या असे नारळाचे गोड पदार्थ करण्याची या दिवशी प्रथा आहे। या नारळी पौर्णिमेबद्दलच एक कोळी गीत आपण आता ऐकूया।

श्रावण वद्य अष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी हा सण सुद्धा श्रावणातलाच. श्रावणातील वद्य सप्तमीला मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला. या दिवशी अनेक कृष्णभक्त उपास करतात. गावागावातून मध्यरात्री कृष्ण जन्माचे कीर्तन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी साजरा होते गोकुळाष्टमी. मंगळागौर हा दिवस जसा स्त्रियांसाठी खास तसा गोकुळाष्टमी हा पुरुषांसाठी. घराघरातून लावलेल्या हंड्या फोडणे, निरनिराळे खेळ खेळणे आणि दही पोह्यांचा प्रसाद हे या दिवसाचे वैशिष्ट्य. श्रावणात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या पाण्याचा, दूध दुभत्याचा या दिवशी वापर केला जातो. या सर्व सण उत्सवांमध्ये महत्त्वाचं काय आहे तर कुटुंबांनी, मित्रमंडळींनी आणि समाजातील विविध घटकांनी एकत्र येणं, भेटणं आणि आपली सुखदुःख एकमेकांबरोबर वाटून घेणं हा नैसर्गिक मानसोपचारच नाही का? श्रावणातले हे सण म्हणजे मनाचा रिचार्जच जणू. या श्रावण महिन्यात प्रत्यक्ष गाठीभेटी शक्य नसल्या तरी आधुनिक संपर्क साधनं वापरून एकमेकांच्या भेटी घेऊ आणि आपले सण साजरे करू, परंपरा पुढे नेऊ.

हल्की बोलते भितर तारा कालवरी डोलती गोविंद गोपाला नन्नचा कान्हा खाली ढिंगाणा

सुरुची आम्हाला या कार्यक्रमा माध्यमातून श्रावण महिन्याची इतकी सुंदर सफर करून आणल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, कार्यक्रमात आपण पुढे ऐकणार आहोत सिडनी डायरी. सिडनी डायरीची सादरकर्ती आहे चित्रा शेंडे.

0: नमस्कार, मी चित्रा शेंडे आजच्या सिडनी डायरीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सर्वप्रथम ऐकूयात काही स्थानिक बातम्या आणि मग ऐकू सिडनीत आपल्या जवळपास काय काय कार्यक्रम योजिले आहेत त्याबद्दल. सुरुवात आपण सिडनीच्या हवामानाने करू. आज सिडनीमध्ये किमान तापमान 10 अंश तर कमाल 21 अंश आहे. हिवाळ्याला निरोप देत सिडनी आता स्प्रिंग इव्हेंट्ससाठी सज्ज होत आहे. 1 सप्टेंबर पासून सिडनी फ्रेंच फेस्टिवल सुरू होत असून ग्रेटर सिडनी मधील 70 हून अधिक वेन्यूज मध्ये 450 पेक्षा अधिक कार्यक्रम योजिले आहेत. हा इव्हेंट 30 सप्टेंबर पर्यंत सुरू राहील. अधिक माहितीसाठी www.sydneyfringe.com या वेबसाईटला भेट द्या. आज सिडनीच्या रस्त्यांवर अक्षरशः धावण्याचा उत्सव पाहायला मिळणार आहे. TCS सिडनी मॅरेथॉनमध्ये तब्बल 40,000 धावपटू आणि व्हीलचेअर एथलीट्स 140 हून अधिक देशातून सहभागी होत आहेत. यंदाच्या स्पर्धेसाठी विक्रमी 1,23,000 हून अधिक अर्ज आले होते. सिडनी मॅरेथॉन हा सदर्न हेमिस्फिअरमधील एकमेव अॅबट वर्ल्ड मॅरेथॉन मेजर आहे. मुख्य मॅरेथॉन सकाळी 6:30 नॉर्थ सिडनी ओव्हल येथून सुरू झाली आणि सिडनी ऑपेरा हाऊस येथे संपेल. तर एलिट व्हीलचेअर मॅरेथॉन सकाळी 6:15 सुरू झाली आहे. नॉर्थ सिडनी, सीबीडी, पिअरमोंट, डार्लिंगहर्स्ट, मूर पार्क आणि किंग्सफोर्ड परिसरातील अनेक रस्त्यांवरही निर्बंध असतील. काही ठिकाणी पहाटे 2 वाजल्यापासून ते दुपारी 4:30 पर्यंत रस्ते बंद असतील. तर श्रोते हो, आज सिडनीच्या रस्त्यांवर बाहेर पडणार असाल तर मॅरेथॉनमुळे असलेले रोड क्लोजर्स लक्षात ठेवा. पब्लिक ट्रान्सपोर्टला प्राधान्य द्या आणि प्रवासासाठी थोडा जास्त वेळ राखून ठेवा. सिडनीच्या भविष्य संदर्भात न्यू साऊथ वेल्स सरकारने नुकताच 20 इयर्स सिडनी प्लॅन अंतिम केला आहे. सिडनीची लोकसंख्या सध्याच्या सुमारे 5.3 मिलियन वरून 2046 पर्यंत 6.6 मिलियन होण्याचा अंदाज आहे. या वाढत्या लोकसंख्येसाठी पुढील 2 दशकात किमान 8 लाख नवीन घरे आणि 9.5 लाख नवीन रोजगाराची गरज असल्याचे सरकारने म्हटले आहे. नवीन घरांसोबत पब्लिक ट्रान्सपोर्ट, एम्प्लॉयमेंट, पार्क्स आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर जसे की शाळा यांचे एकत्रित नियोजन करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. नवीन वेस्टर्न सिडनी एअरपोर्ट संदर्भात स्थानिक रहिवाशांकडून आवाजाबाबत चिंता व्यक्त होत आहे. विमानतळावरील ऑपरेशन सुरू झाल्यानंतर काही आसपासच्या रहिवाशांनी रात्रीच्या विमानाच्या आवाजामुळे झोपेवर परिणाम होत असल्याचे सांगितले आहे. हा विषय वेस्टर्न सिडनीमधील वाढ, रोजगार आणि नवीन इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच स्थानिक रहिवाशांच्या जीवनमानावर समतोल कसा साधायचा या महत्वाचा मुद्दा आहे. ऑस्ट्रेलियन मराठी सिनियर्स असोसिएशन आमसा रविवार दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 2:30 ते 6:30 ह्या वेळेत पेनन्स हिल येथील यरारा रोड आणि रामसे रोडच्या कोपऱ्यावर असलेले पेनन्स हिल कम्युनिटी सेंटरमध्ये वार्षिक कार्यक्रम साजरा करणार आहे. यावर्षी कार्यक्रमात लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूरकर, किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यासारख्या दिग्गज गायकांचा सन्मान केला जाईल. हा कार्यक्रम आपले लाडके स्थानिक गायक किरण गोडबोले, रोहन दहीगुडे, शलाका दहीगुडे आणि पल्लवी काटे सादर करणार आहेत. तिकिटाचा दर प्रौढांसाठी $50 आणि 12 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी $25 आहे. ह्यात स्नॅक पॅकचा समावेश आहे. निराशा टाळण्यासाठी कृपया आपली तिकिटे लवकर बुक करा. तिकीट बुकिंगसाठी तुम्ही आमसा अॅन्युअल इव्हेंट्स October 26 ह्या लिंकवर करू शकता. तिकीट खरेदी करण्यासाठी तुम्हाला झेफी ह्या देणगी देण्याची गरज नाही. जे इच्छुक आहेत त्यांनी इच्छा असल्यास अदरवर क्लिक करून देणगी देणे. RSVP करण्याची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर 2026 आहे. ह्या कार्यक्रमामध्ये 20 ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी स्वराक्षी केलेल्या क्रिकेट बॅटचा लिलाव देखील समाविष्ट आहे. तसेच कला आणि मनोरंजक वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल्स असतील. सर्व उत्पन्न आमसाला दान केले जाईल. या रोमांचक संध्याकाळसाठी आमसा समितीकडून विनम्र अभिवादन आहे. आमसा समितीत आहेत वर्षा टेंबे, डॉक्टर पुरुषोत्तम सावरीकर, योगिनी लेले, अभय प्रधान, शरद कानेटकर, विजय तेलंग आणि मिलिंद मेढेकर. श्रोते हो, लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. एक महत्वाचा निरोप आहे. श्री मंदिर गणेश उत्सव 2026 सालाबाद प्रमाणे 2026 श्री गणेश उत्सव साजरा करण्यासाठी आपण रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 श्री मंदिर ओबन येथे भेटणार आहोत. 1977 ऑस्ट्रेलियातील पहिले हिंदू मंदिर म्हणून श्री मंदिर ह्याची गणना आहे. साधारण 1980 सुमारास ओबन मंदिरात काही मराठी मंडळी एकत्र आली आणि येथे गणपती उत्सव सुरू केला जो आजपर्यंत सुरू आहे. श्री मंदिरातच मराठी मंडळ मासी सुरू करण्याचा मुहूर्तमेढ झाली. नेहमीप्रमाणे सकाळी 10 श्री गणेश पूजा सुरू होईल व साधारण 11:30 सुमारास महाआरती संपन्न होईल. दुपारी 12 श्री मंदिरस्थानी महाप्रसादाचे वितरण केले जाईल. आपणास महाप्रसाद तयार करण्यासाठी आर्थिक मदत करण्याची विनंती आहे. कृपया भूषण करंदीकर, शिरीष रबडे, मंदार मराठे, दिलीप कानेटकर यांच्यापैकी कोणाचाही संपर्क साधा. आपल्या आर्थिक मदतीचेच आपला गणेश उत्सव अधिक जोमाने व उत्साहात साजरा होऊ शकेल. याचबरोबर महाप्रसाद व पूजा आयोजनासाठी स्वयंसेवकांची गरज आहे. ज्यांना काम करण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया श्री शिरीष रबडे किंवा श्री मंदार मराठे यांचा संपर्क साधावा. महाप्रसादासाठी आपण सर्वांनी पोळ्या देण्यासाठी विनंती आहे. ज्यांना पोळ्या देण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया श्री शरद कानेटकर यांचा संपर्क साधावा 0409902050 ह्या नंबरवर. प्रत्येक कुटुंबांनी साधारण 25 पोळ्या आणण्याची विनंती आहे. तसेच आपण श्री दर्शन आणि महाप्रसाद घेण्यासाठी श्री मंदिरात येत असाल तर कृपया भूषण करंदीकर, शिरीष रबडे, दिलीप कानेटकर, मंदार मराठे किंवा शरद कानेटकर ह्यापैकी कोणाचाही संपर्क साधून RSVP देऊ शकता. श्री मंदिर उत्सव समितीस त्या अंदाजानेच महाप्रसाद बनवता येईल. आम्हाला खात्री आहे की श्री मंदिर स्थानीच म्हणजेच 286 कंबरलँड रोड ओबन येथे रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 भेट होईल. पण त्या अगोदर आम्हाला RSVP देण्यास विसरू नका. हा निरोप श्री मंदिर उत्सव समितीकडून आहे. तर ह्याचबरोबर मी आजच्या डायरीची सांगता करते आणि तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. नमस्कार.
1: चित्रा, सिडनी डायरीच्या माध्यमातून आम्हाला दिलेल्या माहितीबद्दल तुझे मनपूर्वक धन्यवाद.

0: श्रोते हो, आता आपण वळूया कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात. दुसऱ्या सत्रात आपण जाणून घेणार आहोत हॉर्न्सबी गणेश मंडळाच्या यावर्षीच्या गणेशोत्सव कार्यक्रमाविषयीची माहिती. गेले काही वर्षात सिडनीमध्ये देखील घरोघरी आणि तसेच सार्वजनिक ठिकाणी खूप उत्साहात अगदी महाराष्ट्रात होता तसा गणेशोत्सव साजरा होतो. तेव्हा हॉर्न्सबी गणेश मंडळाचे काय प्लॅन्स आहेत, त्यांच्याकडे कार्यक्रमांविषयीची काय माहिती आहे, ही जाणून घ्यायची उत्सुकता आम्हालाही लागली आहे.
1: नमस्कार आणि सप्रेम जय महाराष्ट्र. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांचे आजच्या या विशेष कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरिया. उत्साहाचे वातावरण, ढोल ताशांचा निनाद आणि बाप्पाच्या आगमनाची आतुरता. आज आपण जाणून घेणार आहोत ऑस्ट्रेलियातील हॉर्न्सबी परिसरातील एका अत्यंत लाडक्या कौटुंबिक आणि सांस्कृतिक उत्सवाबद्दल, हॉर्न्सबी गणपती उत्सव. चला तर मग एक कप चहा घ्या आणि निवांत बसा, कारण यंदाचा उत्सव आहे काहीसा खास. बघता बघता हॉर्न्सबी गणपती उत्सवाचे हे नववे वर्ष. 9 वर्षांपूर्वी भक्ती, संस्कृती आणि एकतेने लावलेले हे छोटेसे रोपटे आज एका सुंदर वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. ऑस्ट्रेलियात राहूनही आपल्या संस्कृतीची आणि परंपरांची पाळेमुळे घट्ट रुजवणारा हा उत्सव आता केवळ एक सण राहिलेला नाही, तो बनला आहे एक भावना, एक आपुलकी आणि आपल्या सर्वांचे आपलेपण. लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत, तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण या उत्सवात एकत्र येतात. गप्पा, हशा, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अर्थातच बाप्पाच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होण्याचा हा सुंदर सोहळा. यंदा रविवार 20 सप्टेंबर 2026 रोजी पुन्हा एकदा हॉर्न्सबी मध्ये भक्ती आणि आनंदाचा उत्सव रंगणार आहे. आता प्रश्न असा, 20 सप्टेंबरचा दिवस कसा असणार? तर मंडळी, तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाणार आहे. उत्सवाची सुरुवात सकाळी 8:30 होईल आणि कार्यक्रम संध्याकाळी 5:30 रंगणार आहे. सकाळची सुरुवात होईल बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना, विधिवत पूजा आणि मंगलमय आरतीने. त्यानंतर सर्व वयोगटांसाठी खेळ, मजेदार स्पर्धा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम असतील. आणि विशेष आकर्षण असेल आपल्या स्थानिक कलाकारांचे नृत्य, गायन आणि विविध सांस्कृतिक सादरीकरण. म्हणजे भक्तीही, मनोरंजनही आणि आपल्या संस्कृतीची सुंदर झलकही. मंडळी, 9 वर्षे सातत्याने असा भव्य आणि सर्वसमावेशक उत्सव आयोजित करणे ही सोपी गोष्ट नाही. यामागे असते अनेक स्वयंसेवकांची मेहनत, असंख्य हातांचे योगदान आणि आपल्या समुदायाचा विश्वास. हॉर्न्सबी गणपती टीमच्या वतीने आमच्या सर्व प्रायोजकांचे, देणगीदारांचे, स्वयंसेवकांचे आणि हितचिंतकांचे मनपूर्वक आभार. स्पॉन्सर्स आपल्या सहकार्यामुळेच हा उत्सव दरवर्षी अधिक सुंदर आणि भव्य होत आहे. हा उत्सव फक्त आयोजकांचा नाही, तो आपल्या संपूर्ण समुदायाचा उत्सव आहे. आपले स्पॉन्सर्स आहेत फिनसोर्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रॉस्पेरिटी होम अँड रिनोव्हेशन, इंडियन नेपाली स्टोर हॉर्न्सबी, स्टेमटॅस्टिक, फंटॅस्टिक किड्स, किडोपिया, पकवान इंडियन रेस्टॉरंट, ओ यारा, ओ बॉम्बे, पॉडी अँड पोर, लेट्स चाट, फ्युजन स्टेप, एम के ब्युटी पार्लर.

0: parlor, Spicy Saffron restaurant, Lakshmi Saris, Vivid decorations, Srushti. तर मंडळी वाट कसली पाहताय? तारीख नक्की लक्षात ठेवा. रविवार 20 सप्टेंबर 2026 सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:30 कुटुंबासह नक्की या. बाप्पाचे आशीर्वाद घ्या. आपल्या मित्र परिवाराला भेटा. मुलांसोबत आनंद साजरा करा आणि आपल्या संस्कृतीच्या या सुंदर उत्सवाचा मनमुराद आनंद लुटा. भक्तीचा, संस्कृतीचा आणि एकतेचा उत्सव. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपली भेट हॉन्सबी गणपती उत्सवात. धन्यवाद.
1: हॉन्सबी गणेश मंडळाची आणि त्याच्या कार्यक्रमाविषयीची इतकी छान माहिती दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. हा उत्सव निर्विघ्नपणे आणि अतिशय उत्साहात पार पडो म्हणून तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर आपण ऐकूया पप्पू काळे यांचं कथाकथन.
2: आज या रसिकांच्या दरबारात नजर टाकल्यानंतर मी प्रयत्न करतोय की यात लग्न झालेली माणसं किती आणि ज्यांची व्हायची आहेत असे किती. तसं ते फार अवघड नाही आहे. जे माझ्याकडेच बघतायत त्यांची लग्न झालेली आहेत आणि जी मंडळी इकडे तिकडे आपल्या शेजारी कोण आहे, डावीकडे कोण आहे, उजवीकडे कोण आहे, इकडे बघतायत त्यांची व्हायची आहेत. त्यामुळे मलासुद्धा कथा जी सांगाविषयी वाटते ती अशा मंडळींकरताच सांगाविषयी वाटते की एक व्यक्तिमत्व मला अनेक वर्षापूर्वी भेटलेलं. आता तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये कुठला माणूस कधी भेटेल, काय अनुभव देईल, काय सांगेल हे सांगणं मुश्किल आहे. पण काही काही व्यक्तींचे अनुभव तुम्हाला आयुष्यभरचा संदेश देतात. असा एक माणूस मला अनेक वर्षापूर्वी भेटला होता. तोही पुणे मुंबई प्रवासामध्ये. पण त्यावेळेचा काळ फार वेगळा होता. म्हणजे प्रवास हा खऱ्या अर्थाने एक आनंदाचा भाग होता. आजच्यासारखी परिस्थिती नव्हती. आज काय होतं की 4 तास गाडीमध्ये बसायला मिळावं म्हणून आपण 5 तास रांगेत उभे राहतो. रांगेत उभं राहिल्यानंतर त्या खिडकीपाशी गेल्यानंतर फटक्कन त्याच वेळेला खिडकी बंद होणार नाही ना याची काळजी करतो. आणि मला तर नेहमी एका गोष्टीचा प्रश्न पडतो की रांगेमध्ये मी किती अंतरावर उभा राहिल्यानंतर सेफ डिस्टन्सवर आहे जाम पत्ता लागत नाही. आणि हे फक्त रांगेत होतं अशातला भाग नाही. माझी ह्या तऱ्हेची आढळणूक प्रत्येक ठिकाणी होते. एखाद्या मित्राच्या लग्नाला गेलं आणि आपण मांडवात बसलेले असलो तर आपल्याला हवी असलेली व्यक्ती मांडवाचा कुठलाही खांब मध्ये न येता सारखी दिसत राहील अशी मला जागाच नाही मिळत. पंक्तीत जेवायला बसलो तरी देखील मला नेमकं पान मिळत नाही. हे नेमकी अशी जागा मिळते की त्यांनी इकडून वाढायला सुरुवात केली तर पदार्थ इथे संपतो, इकडनं सुरुवात केली तर इथे संपतो आणि तो नवीन ताट जेव्हा भरून आणतो तो एकदम इकडनं किंवा इकडनं सुरुवात करतो. तर रांगेत कुठल्या अंतरावरती मी योग्य अंतरावर हे मला कधीही कळत नाही. तर एवढं करून म्हणजे त्या काळामध्ये कॉम्प्युटर वगैरे हे काही प्रकार नव्हते त्यामुळे तिकिटावर सगळ्या 2 तिकीटं मिळायची, एक रिझर्वेशनचं तिकीट, एक साधं तिकीट आणि तो काहीतरी त्यावरती त्याच्या हस्ताक्षरात लिहायचा. ते हस्ताक्षर मला कधीही ओळखायला आलं नाही. म्हणजे तेव्हापासून मला सारखं असं वाटायचं की ज्या लोकांचं अक्षर तद्दन खराब आहे, टाकाऊ आहे, पण जे कधीही डॉक्टर होत नाहीत ते सगळे रिझर्वेशन क्लार्क होतात. आणि तरीसुद्धा तिकीट रिझर्व करूनसुद्धा त्या दिवशी 2 तास अगोदर स्टेशनवरती यायचं. ए बोगी का बी बोगी ह्याचा शोध लावायचा प्रयत्न करायचा आणि मग गाडी सुटेपर्यंत याच सीटवर अधिकार सांगत आणखीन कोणी येत नाही ना याची काळजी. मग प्रवास नावाची गोष्ट संपली. आणखीन एक गोष्ट होती म्हणजे त्यावेळेला फेरीवाल्यांचा हैदोस तर आता किती वाढला याची तुम्हाला कल्पना आहेच. पण त्या काळात देखील दिवाडकर चिवडा, लहान मुलांची खेळणी, न मोडणारे कंगवे असं तुमच्या उरावर पाय देत देत माणसं मे फेरीवाले. आत्तासुद्धा भीती वाटते हो की त्या उकळत्या चहाच्या किटल्या त्यांना बरोबर जागा मिळते. म्हणजे उकळती किटली पाहिली की आपण बाजूला होतोच. तर एवढं सगळं म्हणजे पुणे ते मुंबई प्रवास. पण तो काळ फार वेगळा होता. पण ही काळजी घ्यावी लागतच होती. आणि मग त्याप्रमाणे आपण आपली जागा पकडली की आणखीन एक प्रॉब्लेम खिडकीच्या बाहेर उभा आहे याची कल्पना नसते. एक कोणीतरी ग्रस्त हातामध्ये एक छोटीशी पिशवी घेऊन आपल्या खिडकीपाशी असा उभा असतो. हा रेल्वे कर्मचारी आहे का कुणाला तरी निरोप द्यायला आला आहे का कुणाची वाट पाहतोय शेवटपर्यंत पत्ता लागत नाही. आणि गाडी सुटली म्हणजे तो रिझर्वेशनचाच डबा पकडतो. हा रिझर्वेशनचा डबा आहे हे त्याला माहिती असतं किंवा नसतं पण गाडी ह्या तऱ्हेने पकडायची हे त्याने ठरवलेलं असतं. आणि मग तो काय करतो, तो तुमच्या शेजारी येऊन उभा राहतो, चार पाच स्टेशन जाईपर्यंत वाट बघतो आणि मग साहेब जरा जरा अशा वेळेला सरकायचं का सरकायचं नाही हे इतके वर्ष प्रवास करून मला अजून समजलेलं नाही आहे. बरं, आपण सरकून जागा दिली मनाचे संताप येतो, अरे आपण दोन तीन तास रांगेमध्ये उभे राहिलो आणि हा ग्रहस्थ शेवटच्या क्षणी येतो सरकून घ्या म्हणतो आणखीन जागा मिळवतो, त्याचा डोक्यात राग असतो. बरं सरकू नये तर समोरच्या बाकावरची सगळी माणसं जागा बरोबर का बांधून न्यायची आहे. मेला तीन तासाचा तर प्रवास. म्हणजे ह्यांनी सरकायला हरकत नाही असं सगळं तिकडच्या लोकांना वाटतं, कारण त्यांचे सेफ असतात. बरं तुम्ही मला असं म्हणाल की तुम्हाला जर एवढा प्रश्न पडतो तर सरका आणि द्या जागा. पर मला माझ्या मित्रासारखं जमत नाही हो. माझा मित्र आणि मी एकदा मुंबईच्या बसमधनं ऑफिसला चाललो होतो. आमचा मित्र डोळे मिटून बसला होता. मला वाटलं याला झोप लागली आहे. ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारला तर हा पडेल म्हणून मी त्याला असं केलं, मी जागाच आहे. अरे मग डोळे मिटून का बसलायस, त्याचं काय आहे की बायकांनी उभं राहायचं आणि आपण बसायचं हे बघवत नाही. तर मला हेही जमत नाही हो. पण त्या कुठल्या तरी एका प्रवासात मी ठरवलं की आपण मित्रासारखं करायचं. बरं सरकायला माझी स्वतःची फारशी हरकत आहे अशातला भाग नाही, पण बरोबर सौभाग्यवती असाव्यात. आणि मग घरी गेल्यानंतर जो डायलॉग होतो, तो प्रश्न, तो आवाज अगदी ह्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. म्हणजे आपली चाहूल लागली की शेजारच्या फ्लॅटचा दरवाजा उघडतो आणि असं पिक्युलियर आवाजात असा एक प्रश्न येतो, आलं का पुणं? ठीक आहे आपल्या बाईसाहेबाने हो भाऊ आलं असं सांगावं. नाही, हो आलं. दमलेल्या दिसताय, तर काय बसायला जागा मिळाली नव्हती का? मिळाली होती. आता आपल्या बाईसाहेब असं उत्तर देत आहेत तर शेजारच्या बाईने गप्प बसावं, पण गप्प बसेल ती बाई कसली? मग काही नाही, सरकून घ्या म्हटल्यावर आमचे हे सरकले. आता त्या सरकलेल्या बायकोचा असा काही सूर लागतो की असं वाटतं काड काड दोन आल्याकडून मुसकाडीत माराव्यात. आणि तरी ती बाई गप्प बसत नाही, ती लगेच म्हणते, नाही हो, कुणी सरकून घ्या म्हटलं म्हणजे नाही म्हणवत नाही. मग आपल्या घरातलं उत्तर काही नाही, जे खमके असतात ते म्हणतात. आता खमकेपणा जर आपल्या रक्तात मुळापासूनच नसेल तर ऐन वेळेला आणायचा कुठून? मग मित्राची मी आठवण केली, शेजारी एक पिशवीवाला उभा राहिला हे पाहिलं आणि मी आपलं डोळे मिटून बसलो. आता मी गाडीत डोळे मिटून बसलो, काय गेलं आमच्या बायकोचं? अहो झोपताय काय गाडीत? स्वतः वाटेल तेव्हा झोपते. बरं नुसती झोपते असं नाही, कौतुकाने सांगते, माझी झोपेची तक्रार नाहीच आहे. गादीला पाठ लागल्या बरोबर डोळा लागतो. म्हणा नाही बाई साहेब, तुमचा आधी डोळा लागतो म्हणून तुम्ही गादीवर पडता. आणि हे म्हणून देखील सकाळी उठल्यानंतर ठरलेलं वाक्य रात्रभर डोळ्याला डोळा नाही. आता डोळ्याला डोळा नाही म्हणजे नेमकं काय? किती भाषेतली पुस्तकं शोधली पण ह्याचा अर्थ मिळालेला नाही. तर मी आपलं तिला गव गव असं सारखं करतोय, ते काय झोपताय काय झोपताय असं करते. चार पाच स्टेशन गेली आणि साहेब जरा हे शब्द कानावरती आले, त्यानंतर मी डोळे उघडले, पाहिलं तर ही विनंती त्याने समोरच्या माणसाला केली होती आणि तो ताबडतोब सरकला होता पण तो सरकणारा आहे हे त्याने गाडीत प्रवेश केल्याबरोबर मी ओळखलं होतं कारण एकूण 40-45 च्या दरम्यान काहीतरी वय असेल डोक्याला मस्तपैकी टक्कल होतं डब्यातला लाईट असा रिफ्लेक्ट होऊन अंगावर येत होता आपल्याला टक्कल भेटलं म्हणजे हसायला येतं पण टकलाचा एक गुण आहे ते नेहमी नीटनेटकं असतं त्याला काही मेंटेनन्स चार्ज नाही तर असं डोक्याला टक्कल पडलेलं शरीर चांगलं सुटलेलं तो बाकावरती बसला त्याने मांडी घातली सुटलेलं पोट असं मांडीवर ठेवून दिलं मी पाहिलं तर बुशर्टचं वरून दुसरं बटन रिकामं होतं मे सुटलेलं होतं आणखीन बारकाईने पाहिलं तर गंजी फ्रॉकची बाही बुशर्टच्या बाहीच्या बाहेर आलेली एक दोन मिनिटाने परत लक्ष गेलं म्हटलं आणखीन काहीतरी प्रकार दिसतोय तर गळ्यातलं जानवं त्याच्याही पुढे आलेलं मग त्याच्या शेजारी त्याचा एक 14-15 वर्षाचा मुलगा त्याच्या शेजारी 11 किंवा 13 ज्याला बॉर्डर लाईन केस म्हणतात अशा वयाचा मुलगा आणि त्याच्या शेजारी त्याची अशी तरुण स्मार्ट तरतरीत बायको या सगळ्या स्मार्ट बायका लोकांना कशा येतात वाटल्या तेव्हा आम्ही कुठे गेलो होतो असेच कुठे ते कथा सांगायला गेले असणार आम्ही आणि जी एक सिंगल सीट असते त्या सिंगल सीटवरती त्या बाईची तरुण तरतरीत सर्वात लहान मुलगी त्या सगळ्या फॅमिलीकडे पाहिल्यानंतर मला असं उगीचच वाटायला लागलं की त्या काळाप्रमाणे 2 या 3 बास या नियमाप्रमाणे या नियमांचं उल्लंघन व्हायच्या आत मुलगी झाली असावी पण योग्य वेळेला मुलगी होण्यामध्ये बाईचं चातुर्य उपयोगी पडलं असेल असे काय काय विचार मनात यायला लागले कारण एकूण तो सगळा उरक 5 वर्षातला होता आणि गाडीत बसल्याबरोबर तिने मुलांना बजावलं चांगले पसरून बसा मध्ये जागा सोडू नका ती एवढीशी पोर ती पसरून पसरून किती पसरणार तिने त्याच सुरात नवऱ्याला सांगितलं आणि तुम्ही हो चांगले पसरून बसा आता बायकोने ह्या सुरात 10 लोकांसमोर असं सांगितल्यानंतर त्याला काहीतरी वाटेल असं मला वाटलं पण काही नाही हो त्याने दुसऱ्याचं बायकोकडे आणि ते काय बायकोने असं केलं त्याने पुन्हा असं करून असा हात असं आत घातला जानवं असं खेचून घेतलं आणि तसं गोळा करून टाकून दिलं या एकूण सगळ्या अवतारावरून हा सरकणारा आहे हे माझ्या लक्षात आलं होतं आणि त्याप्रमाणे तो सरकला त्याला 1 नंबर सरकला 2 नंबर सरकला बाईला धक्का लागल्याबरोबर तिने डब्यात पाहिलं विजा सरकला असता शेवटी मला बोलू नको दादा सरकला म्हणून मी सरकलो दादासाहेब आपल्याला काय सांगितलं होतं ए प्रत्येक प्रवासात मला बोलतेस बाबा सरकले म्हणून मी सरकलो अहो तुम्हाला मी काय बजावलं होतं तेवढ्यात कन्यारत्न तिकडनं म्हणालं आई बाबा प्रत्येक प्रवासात असंच करतात आता बोलून काय उपयोग हो ग बाई असं म्हणत तिने बाहेर पाहायला सुरुवात केली 10-15 मिनिटानंतर चेकर आला बाईने स्मार्टली पर्समधून तिकीटं काढून दिली त्यांनी तिकीटं आणि पॅसेंजर्स यांचा मेळ बसवण्याचा प्रयत्न करत मधल्या मुलाकडे बोट करत म्हटलं इनका पुरा तिकीट निकालना पडेगा पुरा काय को बच्चा 11 बरस का है मेम साहब पैसेंजर लोगों की यही आदत होती है बच्चा 13 साल का दिखता है अरे दिखता है तो हम क्या करेंगे घर पे आओ उसका बर्थ सर्टिफिकेट देखते जाओ नहीं ऐसा तो हम कर नहीं सकते आप भी जानते हैं मैं भी जानता हूँ लेकिन बच्चा 13 बरस का दिखता है बच्चा 11 बरस का है बहन काय को झूठा बोलना 13 बरस का दिखता है अरे बच्चा 13 ही है मेरा किसको ज्यादा मालूम है तुम भी 60 साल के दिखते हो रिटायर क्यों नहीं हुए कंडक्टरला आयुष्यात त्याचं वय कोणी काढलं असेल आणि ती थोडा हम जिन त्यांनी पावती पुस्तक वगैरे काढलं ते म्हणले 1 पैसा नाही दूंगी बच्चा 11 बरस का पैसा नाही मिळेगा तुम्हाला हम या खडा रहेंगे जिंदगीवर खडा राहू बाहेर पाहायला सुरुवात केली या माणसाने छोटी त्या नवऱ्याकडे मोर्चा वळवला की आपण काही सांगायचा प्रयत्न केला त्याने नुसतं एवढंच केलं. झालं त्याने वाट बघितली बघितली तो निघून गेला. कर्जत जवळ यायला लागलं आणि मग संशयास्पद हालचाली सुरू झाल्या. तसं एक नंबरने दोन नंबरने एक नंबरला सांगितलं, ए दादा प्लॅटफॉर्मवर एके ठिकाणी वडे मिळतात ते आण, डब्यात येतात ते काही चांगले नसतात, तू गाडी थांबता थांबता उडी मारून पटकन घेऊन ये. तिकडनं कन्यारत्न म्हणालं, ए गाडी सुटली म्हणजे दादाला काय सांगतोस, बाबा जातील. अगं पण गाडी सुटली म्हणजे. आणि मग मातृदैवत म्हणालं, हे बघ सुमे गाडी सुटली तर तुझा दादा धावत धावत गाडी पकडेल तरी, तुझे बाबा नुसते गाडीकडे बघत उभे राहतील. छोटे नंबर एकने स्मार्टली वडे आणले, एक पुढा त्याने आमच्याकरताही सौजन्य म्हणून आणला, तो असा पुढे धरला. त्याबरोबर मी म्हटलं, अरे तू आमच्यासाठी कशाला त्रास घेतलास, त्याने लगेच परत घेतला हो. आता हे असं म्हणायचं असतं या कार्ट्याला कोणी सांगू नये, त्या घरात काय संस्कार करतात की नाही. म्हणजे नंतर मी विकत घेतले पण आपल्या डोक्यात तो राहिला तो राहिला हे असतंच. चला प्रवास ह्या पद्धतीने संपला. मनात आलं की ही व्यक्ती कायम आपल्या लक्षामध्ये राहील. पण एकदा गाडीशी आणि प्रवासाशी संबंध संपला की आपण सगळ्या गोष्टी विसरतो. त्याप्रमाणे घरी आलो, ते नेहमीचे ठराविक डायलॉग झाले. आणखीन 8-1 दिवस अजून अवकाश होता, रजा वाढवावी असा विचारही होता. आणि आमच्या ऑफिसमधल्या लोकांची एक पद्धत आहे की कुणी असं पुष्कळ दिवस रजेवर घेतलं की एक रविवार त्याच्या घरी सगळ्यांनी जमायचं आणि तो रजा वाढवतो आहे का, त्याच्या ठिकाणी आपल्याला 10% जास्त दिवस काम करायला मिळेल का, याचा हिशोब करायचा. म्हणून सगळी मंडळी आमच्या घरी जमली. आता ऑफिसातली मंडळी घरी जमली म्हणजे घरातल्या मंडळींचा कार्यक्रम ठरलेला असतो. असं दाराच्या चौकटीपाशी येतं, कोणाबद्दल बोलतायत काय बोलतायत त्याचा अंदाज घ्यायचा. आता घरोघरी असं घडत असल्यामुळे घरी कुठल्या भाषेमध्ये बोलायचं हे आमचंही ठरलेलं आहे. त्याप्रमाणे मी ठोसरला विचारलं, काय रे माझ्या गैरहजेरीत आपल्या डिपार्टमेंटला एखादी बऱ्यापैकी फाईल आली आहे का? म्हणला, अरे हे म्युन्सिपाल्टीचं ऑफिस, इथे कुठल्या बऱ्यापैकी फाईली आल्या, डिपार्टमेंटमध्ये ज्या फाईली पडल्यात त्या तशाच पडल्या आहेत आणि त्या दिवसेंदिवस फुकत आहेत. एवढं झाल्याबरोबर आमच्या बाईसाहेब फाईलबद्दलच बोलतायत असं म्हणत निघून गेले. मग मी रजा वाढवतोय का रिझ्यूम होतोय चौकशा करून झाल्या. म्हटलं, नाही मी आणखीन 8 दिवसांनी येणार. त्याप्रमाणे 8 दिवसांनी मी रिझ्यूम झालो. सही मास्टरवर केली आणि स्वतःच्या जागेकडे जायला लागलो. तर एका खुर्चीपाशी मी थांबलो. म्हटलं, पाठपोरी आकृती आहे पण नेहमीच्या स्टाफमधला हा माणूस नाही, नक्की कोण असेल. थोडं 2 पावलं पुढे गेलो, मागे वळून पाहिलं आणि क्या बात आहे, अरे गंजी फ्रॉकची बाई बुस्टरच्या बाईच्या बाहेर पाहिल्याबरोबर हे चिरंजीव दिसत आहेत आणि हे कॉर्पोरेशनमध्ये. मग मला ओळखायला वेळ का लागला, तर डब्यामध्ये जी गोष्ट मी पाहिली नव्हती ती आता ऑफिसमध्ये पाहिली. त्याच्या नाकावर चष्मा होता पण तो चष्मा देखील त्या ग्रहस्थाने कसा ठेवावा हे असा असा इथपर्यंत आलेला हो. त्यावेळी मला मी जरा मला सारखं वाटत की हा चष्मा पडणार, पण जरा आवाज झाला रे झाला मी चष्मा पडला वाटतं असं म्हणून मागे वळत राहिलो. अहो त्याचा मला एवढा मनस्ताप व्हायला लागला की शेवटी मला वाटलं आपण उठावं, पंतवैद्यांच्या जागी जावं आणि तो चष्मा जिथे असायला हवा तिथे असा खुपसून बसवावा. पण नाही, मी माझं मन आवरलं. कारण विचार केला की ह्या पद्धतीने लोकांच्या ज्या वस्तू जिथे असायला हव्यात त्या जर मी ठेवायला सुरुवात केली तर माझं काम किती वाढेल. आणि एवढं करून सगळ्यांच्या वस्तू मला जागेवर ठेवता आल्याच नसत्या, त्यातल्या काही काही वस्तू ठेवताना मला फार बरं वाटलं असतं. तर शेवटी तो विचार डोक्यातून मी काढून टाकला. पण माझ्या गैरहजेरीत पंतवैद्यांचा आणखीन डिपार्टमेंटचा जो काही सहवास घडला होता तेवढ्या कालावधीमध्ये पंतवैद्य ही काय चीज आहे हे सगळ्या लोकांनी ओळखलं होतं. म्हणजे पंतवैद्यांच्या निमित्तानं आमच्या डिपार्टमेंटला एक करमणूक केंद्र चालून आल्यासारखं. कारण ह्याचं सगळं बावरटासारखं बसणं बावरटासारखं बसणं बोलणं एकूणच सगळा अवतार त्यामुळे फिरकी घेण्याकरता एक चालता बोलता माणूस आम्हाला मिळाला होता आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या तऱ्हेने फिरक्या घेणं त्याला बायकांच्या नावाने चिठ्ठ्या पाठवणं अमुक ठिकाणी भेटाल का हा आपला तिथे जाऊन उभा राहायचा असा सगळा बावटपणाचा कारभार आणि एकदा आमच्या लोकांनी कमालच केली सगळेजण त्याच्या टेबला होती जमले आणि सांगितलं आता घाटपांडे रिटायर होणार आहेत तर आपण त्यांना मस्तपैकी पार्टी देऊया अरे पार्टी काय त्या अगोदर एक पिक्चर दाखवूया हां चालेल पिक्चर दाखवूया कोणतं अरे आपण रिगलला जाऊ पंतवैद्य तुमच्या कंपनीशिवाय काही मजा नाही तर तुम्ही यायला पाहिजे
3: हो येईन ना
2: आणि मग पंतवैद्यांच्या टेबलापाशी बसून अगोदर पिक्चर का अगोदर लंच याच्यावरती पंतवैद्यांचा गोंधळ उडेल इतकी या लोकांनी अर्धा तास चर्चा केली त्यांना 20-25 तिकीटं काढलेली दाखवली आणि त्यांना बरोबर रिगलपाशी बोलावलं आणि सोमवारी शिपायाने सगळा तपशील दिला की हा ग्रह असं धापा टाकत टाकत बोरिवलीपासून थेट चर्चगेट तिथून रिगल ह्या फुटपाथवर 15 मिनटं उभा त्या फुटपाथवर 10 मिनटं उभा मग मॅनेजरला जाऊन भेट मग फॉयरमध्ये वाट बघ मग बाल्कनीत अगोदर काही माणसं बसलेत का ते बघून ये असं करत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 5.5 तास फुटपाथवरती उभा होता त्या दिवशी मला फार राग आला म्हणजे वाईट वाटलं एवढ्या करता की एखाद्या माणसाला असं तासन तास वाट बघायला लावायची यासारख्या दुसऱ्या वेदना नाहीत ज्यांनी आपापल्या माणसांच्या वाट बघी असं अशीच वाट बघितली असेल त्यांनी फक्त ते क्षण आठवून बघावेत मला तर वाटतं की सरकारने सक्तमजुरीसारख्या शिक्षा काढून टाकून तुरुंगातल्या कैद्याला फक्त एवढं सांगावं उद्या बायको भेटायला येणार आहे परवा बहीण भेटायला येणार आहे तो वाट बघून बघून मरेल तर ही असली आणि दुसरा भाग असा आहे की अरे एक माणूस ठीक आहे बुद्धीने जरा कमी आहे त्याच्या फिरक्या घेण्यामध्ये तुमची बुद्धिमत्ता कुठे आली अरे हिंमत असेल तर बुद्धिवादांनी बुद्धिवादांचीच फिरकी घेऊन दाखवावी जरा देवाणघेवाण बरोबरीची व्हावी एक माणूस बावळट आहे म्हटल्यानंतर बाकीच्या 25 हुशार माणसांनी आपली हुशारी बाजूला ठेवायची आणि त्याच्या मागे लागायचं यात करमणूक कुठली आनंद कुठला बुद्धिमत्ता कुठली अरे फिरकी घेतली तर ती अशी घेतली पाहिजे की ज्याची फिरकी घेतली त्याला देखील त्याच्यामध्ये आनंद लुटता आला पाहिजे आणि हे काय चाललंय तर पुन्हा अशी जीवघेणी थट्टा जर पंतवैद्यांची कुणी करायचं ठरवलं तर मी ठरवलं की आपण त्यांना सावध करायचं मध्ये असेच 1-2 महिने गेले बारक्या बारक्या खोड्या काढणं चालूच होतं आता बिचारा लांब राहत होता पावसाळ्यामध्ये गमबूट वापरायचा आणि त्याने आपले कॅनव्हसचे बूट ऑफिसमध्ये ठेवले होते तर शनिवारला रविवारला लागून 2 सुट्ट्या होत्या तर ह्या लोकांनी काय केलं ती गमची बाटली असते ना ती अख्खी गमची बाटली शनिवारी दुपारी सगळेजण गेल्यानंतर पंतवैद्यांच्या बुटात ओतली 2 दिवसामध्ये तो डिंक सुकून गेला मंगळवारी जेव्हा सगळेजण कामावरती आले तर पंतवैद्यांनी गमबूट पायातले काढले आणखीन ते कॅनव्हसचे बूट पायात घातले 1-2-3 मिनिटांनी असं पायाला चाव चाव चाव चाव चाव चाव व्हायला लागतो ते पायाने बूट काढायचा प्रयत्न करतायत तो निघत नाही आहे मग लगेच बाकीचे टपलेलेच होते ते सगळे एकत्र आले काय म्हणत काही प्रॉब्लेम आहे काय वैद्य काही प्रॉब्लेम आहे नाही हो या बुटाला काहीतरी झालंय मग एकाने तो बूट असा खेचून काढला आणि त्याच्याकडे पाहिलं हा पंतवैद्य याला म्हणतात गमबूट हे असे सगळे प्रकार आणि त्यानंतर ह्या लोकांनी जेव्हा माथेरानला जायची आयडिया काढली त्या म्हटलं याला एकट्याला माथेरानला पाठवतील आणि हे लोक कोणी घर सोडणार नाहीत कारण सोमवारी यांनी चित्रपटाच्या बाबतीत हेच केलं होतं सगळे आरामात आपापल्या घरी होते आणि मला वाईट वाटलं ते एका गोष्टीचं की रोज गाडीचा बळी झालेला माणूस तुम्ही काय आम्ही काय एक दिवस असं वाटतं की त्या लोकलचं दर्शन नको अरे घरी पाहुणे असतात किंवा काहीही उद्योग नसेल तर या भरलेल्या शहरामध्ये माणसाला स्वतःचा सहवास काही काळ हवा असेल तर त्यासाठी देखील क्षण मिळत नाहीत म्हणून शांतपणे घरी राहावं असं वाटतं ते सगळं सोडायचं आणि त्याला उन्हात उभं करायचं त्याला मी अमानुष हाच शब्द वापरेन मग माथेरानची ट्रीप हा विषय निघाल्यावर मी चिठ्ठी पाठवली पंतवैद्य जीवाभावाचं काम आहे संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर थांबा ते थांबले सगळे निघून गेल्यानंतर मी त्यांच्या टेबलापाशी जाऊन उभा राहिलो पंत वैद्य लगभग ही नहीं उठले त्याने दुसरी खुर्ची अशी उलटी केली मम्मी त्यांच्या समोर ते इथे काय काळे साहेब काय काम काढलत काम असं काही नाही हो पण आता ह्या डिपार्टमेंटला आपण इतके दिवस आहोत तुम्हाला येऊन आता वर्ष जवळजवळ होत आलं पण फक्त आपले चेहरे आणि आडनाव परिचयाची या पलीकडे एकमेकांची एकमेकांना काय माहिती आहे मला तर नेहमी असं वाटतं की ऑफिसवरल्या सगळ्या लोकांची यादी करावी त्यांच्या घरचे पत्ते त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स काही इमर्जन्सी उद्या निर्माण झाली तर कुठल्याही व्यक्तीला घरी ताबडतोब आपल्याला कळवता आलं पाहिजे त्यापैकी आपण काही करत नाही आपण वर्षोनवर्ष म्हणतो की त्याला मी इतके वर्ष ओळखतो काय ओळखत असतो उद्या इमर्जन्सीला कुठे निरोप पाठवायची वेळ आली समजा त्या माणसाला चक्कर आली घरी कळवायचं असेल आपल्याला कुठे माहिती असते म्हणून म्हटलं खूप दिवसात तुमच्याशी मी कधीच बोललो नाही आज जरा शांतपणे गप्पा गोष्टी कराव्यात
3: काय साहेब तुम्ही जीवाभावाचं काम आहे असं लिहिलंय
2: पण तर आता खरं सांगू इतका वेळ बोललो ती प्रस्तावना होती तुम्ही ह्या डिपार्टमेंटमधून बदली मागून घ्या
3: का
2: इथला ॲटमॉस्फिअर चांगलं नाही
3: अरे तुम्ही म्युन्सिपाल्टीमध्ये चांगल्या ॲटमॉस्फिअरची अपेक्षा करताय
2: ॲटमॉस्फिअर म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं म्हणजे माणसं
3: काळेसाहेब माणसांना घाबरून जर पळत सुटलं तर माणसं आणखीन मागे लागतात
2: कशावरून
3: असा माझा 22 डिपार्टमेंटचा अनुभव आहे
2: तुम्हाला सगळीकडे ही अशीच माणसं भेटली
3: हो
2: आणि तुम्हाला काही वाटलं नाही
3: नाही
2: नवल आहे
3: पण दॅट इज माय नेचर
2: नाही पण बद्द तुमच्या मागे सगळं
3: काळेसाहेब
2: मी विचार केला की बाकीच्या लोकांना पगार किती आहे तर माझ्या इतकाच पगार आहे मग त्यांना रोज नाटक सिनेमा वगैरे ही चैन परवडेल का नाही परवडणार मग माझ्यासारख्या एका माणसाला बावळट करायचं आणि बाकीच्यांनी एन्जॉय करायचं अरे पण तुमच्या जीवाचा काही विचार पण मी मनावरच घेत नाही केव्हा तरी त्रास नाही
3: दॅट इज माय नेचर
2: म्हणलं उगीच तुम्ही सारखं मला दॅट इज माय नेचर दॅट इज माय नेचर असं म्हणू नका मला सांगा अहो काय सांगणार
3: पुणे मुंबई प्रवासात आपण पहिल्यांदा भेटलो
2: माय गुडनेस तुम्ही मला ओळखलत
3: पहिल्याच दिवशी
2: मग बोलला नाहीत
3: दॅट इज माय नेचर
2: पंत पण त्यामुळे लोक तुम्हाला काय म्हणतात ते माहिती आहे का मला बावळट हा शब्द उच्चारायचा होता पण माझं धाडस झालं नाही पण मी तो शब्द म्हणायच्या आत तेच म्हणाले
3: बावळट म्हणतात
2: आणि तुम्हाला त्याबद्दल काही वाटत नाही
3: नाही वाटत दॅट इज माय नेचर
2: आणि मग मी पुन्हा एकदा ते सिनेमाच्या थिएटरच्या समोर उभं राहणं हे किती अमानुष आहे वगैरे असं खऱ्या अर्थाने पोटतिडकीने बोललो आणि पंतवैद्यांचा चेहरा बदलला ते जरा सावरून बसले
3: काळेसाहेब तुम्ही फार असं इथून काहीतरी माझ्याशी बोलताय असं मला वाटतं
2: ऑफकोर्स मग तुम्हाला मी एक सांगू का बोला ना माझे जे काही होतं ना त्याची तुम्ही एवढी काळजी करू नका का अहो
3: कुठे बोलू नका पण या बावळटपणाचे पुष्कळ फायदे आहेत
2: बावळटपणाचे फायदे
3: मग पुणे मुंबई प्रवास आपण एकत्र केला की नाही
2: हो
3: तिकीट चेकरशी कोण मांडलं
2: हो तुमची बायको मांडली
3: मला काही त्रास झाला
2: मला कर्जतला बटाटे वडे बसल्या जागी मिळाले की नाही मला काही तकलीफ झाली
3: हेच फायदे
2: नाही तरी सुद्धा पंतवैद्य आता तुमच्या डिपार्टमेंटला येऊन मला एक वर्ष झालं माझ्या हातून कामात काही चूक झाली नाही नाही उलट त्या दिवशी साहेब आणखीन एकाला सांगत होते की हा नवीन माणूस आलाय पण अगदी बोट दाखवण्या एवढी कामामध्ये चूक नाही
3: होईल कशी मी कामच नाही केलं
2: पंत काय सांगता काय अहो
3: ही म्युन्सिपाल्टी आहे
2: इथे काम करणाऱ्या माणसाच्या हातूनच चुका होतात चूक झाली याचा अर्थ तो काम करतोय हे कोणी ध्यानातच घेत नाही इथे काम करताना चूक होणं ही चूक आहे कामच न करणं ही चूकच नाही पण मग तुम्हाला इन्क्रीमेंट वगैरे ते सगळं आपोआप मिळतं कसं काय अहो
3: म्युन्सिपाल्टी आहे
2: इथे एक माणूस लायक आहे सिद्ध करायला जेवढी वर्ष लागतात
3: त्यापेक्षा जास्त वर्ष तो नालायक आहे सिद्ध करण्यामध्ये जातात तोपर्यंत सगळी प्रमोशन्स मिळतात काय सांगता काय अरे आमची बदली होण्यापूर्वी आमचा एक ऑफिसर दुसऱ्या ऑफिसरला सांगतो की तुझ्याकडे एक बावळट माणूस पाठवतोय त्याच्याकडे कुठलंही महत्त्वाचं काम देऊ नको त्यामुळे सगळ्या महत्त्वाच्या फाईली त्या टेबलावर किंवा या टेबलावर मध्ये मी सेफ कुठलं तरी इम्पॉर्टंट का माझ्या डोक्यावर पडलं का तर आनंदात असतो मग घरी काय करता अरे घरी तर मी राजासारखा असतो बायकोकडून तुम्हाला बायको अरे जशी तीन मुलांना सांभाळते ना तसं मी तिचं चौथं मूल आहे असं समजून मला वाढवते काय सांगता काय अरे लग्न झाल्याबरोबर आमच्या लक्षामध्ये आलं की तिला काय हवे सत्ता आपल्याला काय हवी आहे शांती मग तू स्मार्ट आय एम बॉय आणि एक तुम्हाला गम्मत सांगतो घरातला कर्ता पुरुष जर बावळट असेल ना तर बाकीची माणसं फार तरतरीत होतात आमच्या घरात चौघांची सारखी धावपळ चालू असते हे काम कर ते काम कर हे काम कर आणि आई मुलांना बजावत असते तुमच्या वडिलांच्यावर अवलंबून राहू नका त्यांना जमणार नाही त्यामुळे मी एका जागी बसून असतो आणि सगळे धावत असतात असेल बा पण बनत तरी देखील ज्याला आपण टॅलेंट्स म्हणतो जेनियस म्हणतो त्या माणसाचा रुबाब कयावर असतो काय साहेब तुमच्या फार खुचड कल्पना आहेत जिनियस जिनियस तर गोष्ट आपण सोडूनच देऊ पण जे टॅलेंटेड माणसं आहेत त्यांच्या बाबतीमध्ये काय होतं मग दोन टॅलेंटेड माणसांचं एकत्र का नाही जमत दोन टॅलेंटेड माणसं एकत्र आली की दोन डिपार्टमेंट्स काढतात दोन टॅलेंटेड पुढारी एकत्र आले तर वेगळा पक्ष काढतात म्हणून आपलं कुटुंब आपला संबंध परिवार आपला देश हे जर सगळं व्यवस्थित चालायला हवं असेल तर एक माणूस जिनियस पाहिजे आणि बाकीचे ऑनेस्ट पाहिजेत मग सगळं राज्य नीट चालतं की नाही बघा नाही कबूल आहे पण तरी देखील पंतवैद्य हे सगळं आहेत तुमच्या बावटचे फायदे तुम्हाला प्रत्यक्ष मिळत आहेत तर मी ते नाकारू शकत नाही कारण तुमचा तो प्रचितीचा भाग आहे आणि माझा अंदाजाचा भाग आहे पण तरी देखील एक गोष्ट डोळ्यासमोर आली किंवा आठवली की मला ते असह्य होतं
4: कोणती
3: हेच रिगलपाशी एक मनुष्य आपला 6 तास उन्हामध्ये उभा आहे याची वाट बघतोय त्याची वाट बघतोय आणि काळेसाहेब तुम्हाला एक सांगू का सांगा ना तुम्ही माझ्यावरती वॉच ठेवण्याकरता शंकरला किती पैसे दिलेत है मी या असल्या गोष्टीमध्ये कधी भाग घेत नाही पण कुणी आठणे कुणी रुपया वगैरे असं काहीतरी दिलं असं म्हणतात मी त्याला एका रकमेने 10 रुपये दिले अच्छा आणि त्यानंतर पंतवैद्यांनी मला जे सांगितलं ते मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्यांची लग्न व्हायचे त्यांना की जाल तुम्ही हनीमूनला वगैरे आणि असं रुबाबात आपल्याला काय काय येतं हे सांगाल आयुष्यभर ते करत बसावं लागेल तर कधीही तुम्हाला काय येतं वगैरे सांगू नका मी आत्तापर्यंत काय काय केलं कॉलेज कसं गाजवलं शाळा कशी चमकवली काही काही बोलू नका मला काही येत नाही इथून सुरुवात करा तर तुमचं आयुष्य अत्यंत सुखाचं आणि शांतीचं जाईल कारण बायकांना सत्ता हवी असते आणि आपल्याला शांती हवी असते तर हे सांगण्याकरताच ही कथा तुम्हाला मी सांगितली की काहीही असं आहारी जाऊन मोहात पडून असली भलती सलती वचनं देऊ नका लग्न होऊन 3-4 वर्ष झाली असतील तरी देखील सांगतो की नवी वचनं देऊ नका पण पंतवैद्यांनी मला जे नंतर सांगितलं ते हे की मी त्याला एका रकमेने 10 रुपये दिले म्हटलं का त्याने मंगळवारी थापा मारल्या की नाही माझ्या लक्षात नाही आलं अरे तुमच्या लक्षात नाही आलं ठीक आहे सांगीन केव्हा तरी नाही नाही मला तुमच्याबद्दलच अजून अहो माझी काळजी करू नका अहो गुरुची कृपा आहे गुरुचा वरद असत आहे म्हटलं ह्या बाबतीत गुरु आहे हो महाभारत वाचलाय हो वाचलंय मग महाभारतामध्ये बघा अगदी 5 पांडव इकडे कर्ण दुःशासन दुर्योधन भीष्माचार्य कृपाचार्य या सगळ्या लोकांना आपल्या अंगामध्ये जे जे होतं ते आयुष्यभर दाखवण्याची संधी मिळाली पण एकच व्यक्ती अशी होती की जिला असलेली ताकद विसरावी लागली आणि ती म्हणजे गांधारी की डोळे असून तिला आंधळेपणाने राहावं लागलं तसं आहे की माझ्या हातामध्ये शस्त्र आहे पण मी ते वापरणार नाही याला जास्त हिंमत लागते दुर्बल माणसाच्या सदिच्छेला काही अर्थ नसतो किंवा मुळातच जो काडी पहलवान आहे किंवा कुणाशी प्रतिकारच करू शकत नाही त्याने मी अहिंसा स्वीकारली आहे हे म्हणण्यात काही अर्थ नाही शस्त्र आहे पण ते वापरणार नाही याला जास्त ताकद लागते म्हणून म्हटलं की अंतर्यामी आम्ही हुशार आहोतच फार सावधगिरी बाळगावी लागते कशाबद्दल मला सांगा हुशार माणसाला कशापासून धोका आहे मला नाही सांगतायत तरी तुम्ही हुशार तसं नाही असं आहे की हुशार माणसाला कधीतरी आपण चुकून बावळटासारखं काहीतरी बोलून जाऊ का याची भीती वाटते माझ्या डोक्यावरती सारखी टांगती तलवार आहे की कधीतरी आपण चुकून स्मार्ट माणसासारखं बोलू का एखादं वाक्य जरी आपण तसं बोललो तरी तुंबलेल्या सगळ्या फाईली टेबलावर येतील तो क्षण लांबणीवर टाकायचा म्हणून गांधारीची प्रार्थना तर गुरुकृपेने आत्तापर्यंत सगळं ठीक चाललेलं आहे आणि तुम्ही बोलू नका तुमच्याशी मी मनातलं सगळं बोललो ते ठीक आहे नाही बोलणार पण तुम्ही ते मला शंकरचं हां शंकरने मस्तपैकी थापा मारल्या की नाही माझ्या लक्षात नाही आलं असं काय करता त्याला पडवून ठेवलं होतं की कोणी काही विचारलं की सांग अमुक वाजता इतक्या ठिकाणी इथे उभा होतो तिथे उभा होतो इथे उभा होतो तिथे उभा होतो पण तर माझ्या लक्षात नाही आलं अहो लक्षात काय यायचं नाही सुट्टी सोडून दुपारी 5:30 तास रिगलपाशी उभं राहायला मी बावळट आहे का

0: श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी ठीक सकाळी 11 वाजता. मी गिरीजा जांभेकर आता आपला निरोप घेते. जाता जाता ऐकूया आपल्या प्रायोजकांचे संदेश आणि छानसं गाणं.
1: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.

I'm not going to be able to do that.